0: It's 2 p.m. This time check is brought to you by
1: D Skin Beauty Cream. Asli Glow Har Niya Josho. A product by Biocon International Pakistan.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN News.
3: कोर्ट असांखे नोटिस करण बदिरां हुकुम जारी कयो आईन जी तशरीह जो भी इख़्तियार हाणे वफ़ाकी आईनी अदालत वटि आहे. जस्टिस आमिर फारूक चयो त सुप्रीम कोर्ट में अर्थो आहे केस फौजदारी नोट जो आहे. असां वटि केस इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ आयो आहे. जस्टिस अली बाक़िर नज़वी चयो आहे त सवाल ही आहे त हाणे आईन जी तशरीह बुनियादी हक़नि वारा केस केरु ॿुधी सघे थो.

ऐं असां वरी जेको आहे त अव्हां खां अहिड़ो को बि वाइदो न वठंदासीं जंहिंमें अव्हां जो नुक़सानु थिए। असां अव्हां खे रिक्वेस्ट कंदासीं, असां पंहिंजी प्रोडक्ट लाइ जेका त ॻाल्हि ज़रूरु कंदासीं। असां बि असां चवंदा त असां बि दावा करे रहिया आहियूं त उन जो दलील जो मौक़ो ॾियो, असां दावा न पर दलील बि ॾींदासीं। दलील इहा कंदो त इहो तव्हांजे चहिरे ते जेको निखार ईंदो इहा असांजी दलील आहे, त असां जेका दावा कईसीं उनजी दलील इहा आहे त तव्हांजे चहिरे ते निखार आयो आहे। जिन अदिन भेनरुनि खे या भाइटनि खे असांजे नंढड़नि खे इहे दाणा आहिनि मोहिड़ा आहिनि उन्हनि जा दाग बि रहिजी वेंदा आहिनि ड्रिघी अरसे ताईं। उनखे बि ख़तमु करण लाइ एक्नी क्रीम जेका आहे त मिल्क राइस जी उहा इस्तेमालु कयो, ऐं उनजे इस्तेमालु करण जो तरीक़ो बि अव्हां एड बि ॿुधो पिया मुसलसल, इहो आहे त ब्यूटी सोप सां फेस वॉश करणो आहे, उन खां पोइ उहा अप्लाई करणी आहे, वरी उन लाहिण लाइ बि उनखे उन खां पोइ उहो ब्यूटी सोप सां अव्हांखे फेस वॉश करणो आहे। इन ख़ूबसूरत हसीन कचहरी ऐं गैदरिंग खां पोइ वधंदासीं हिकु ख़ूबसूरत ट्रेक ॾांहुं, तेरे इश्क में जो भी डूब गया।